0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
3: मंडलिनो नमस्कार सुप्रभात सुस्वागतम मैं आशा करते कि आपन ठीक आहत मजेत आहत एंड ट्यूनिंग करते आहत ऑन रेडियो मनोरंजन कई क्षणात या तासात अप्रतिम कार्यक्रम सुरू होणार आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी तर सिकोने हमीस प्रमाणे आमचे साथ आपण नक्कीच त्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत तर सिको त्वरित आरंभ करूया आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रम नेहमीच प्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून

रसिको रेडिओ मनोरंजनवर मराठी गाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर रसिको लवकरच लवकर ट्यूनिंग करा आमच्या बरोबर, कारण आपण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे. तर या क्षणी आणखी एक भक्तिगीताचा आस्वाद आपण घेऊया.

कुठेही असाल तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण आहात, ट्युनिंग करा आमच्या बरोबर कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. आणि रसिक हो आपलाच कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या. तर रसिक हो यशी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीताची निवड आपण केलेली आहे पुन्हा जिम्मा इन द वर्सेस ऑफ अमित राड, वैशाली सामंत आणि साथी कलाकारांच्या.

रसिको, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्या सोबत आपला जगायचा आहे. प्रेम ही अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याचा विना आपण जगूच शकत नाही. आणि रसिको, हृदयापासून प्रेम केली तर त्याच्याशिवाय आपण एक मिनिट पण राहू शकत नाही. तर रसिको, वातावरण आपण थोडंसं रोमॅन्टिक करूया या पुढील रोमॅन्टिक गीतासह.

सुनते रसिको सकाल बीस कार्यक्रम चालू ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन तुम्हा सगळ्यांचा मनोरंजना साठी एंड ऑल्सो टू ब्रिंग सम धमाल बीस इन योर मॉर्निंग तरी स्टे ट्यून स्टे कनेक्टेड 10 वाजता पर्यंत व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.

0: रसी हो या तासाच संगीतमय कार्यक्रम आपण चालू करीत आहोत काही अप्रतिम गाण्यांनी, आणि मी आशा करते की तुमच्यासाठी निवडलेली गाणं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तर चला काही अप्रतिम गीतांचा आस्वाद आपण नक्कीच घेऊया.
1: हे चाल

तर संगीत प्रेमी श्रोत्यांनो काही शंका नाही की आपण या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेत आहात. तर स्टेशन कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत

तर मंडळीनो कार्यक्रम संपण्याची वेळ जवळच येत आहे आणि मला खूप दुःख वाटत आहे की तुमच्यासारख्या गोरगोर श्रोत्यांना सोडण्याची इच्छा नाही, पण लवकरच येईन मी. तर तुम्हा सगळ्यांसाठी यापुढील गीताची निवड आपण केली.